0: Mamma, badu haveja.
1: Tarifla, Sonia kata buni. Mamma ibece mige muluwa.
0: Papa, gadi jehaniye.
2: Tarifla madu kobbada.
3: Sonia, debel maasha school anda.
4: तुम्ही नहीं तो कहा था कि सच्चा प्यार सबसे बड़ा होता
0: मामा
4: किस वजह से
5: मामा फोन एक हाँ मादमारे तैयार दावी थाना कड़ी वाइपर कराना
0: मामा वैस फोन का डोंटा
6: कोको Don't take a make a decal and no leve any. This only Agata.
7: Ehen Gulunta Badahikurafa Dan, Emmegatugava Guluntaka, Emme Furatama is Kandema.
8: Ilmi Nurum Hitang Aro Kurua, Deduniege, Bajverkama, Magudakade.
9: Tulaheo, Futunteri. Ufavir dirulmaka rasta fahikotte.
8: Ummidu akoddi ekaniverikam filuade.
9: Divehrajjege adu.
8: Engha 47.9 kHz medium wave.
9: Adihanu 9 MHz FM band.

0: हंगार
1: अंगार दो मिंदुर कोरी इकार गड़ फन रहे रिपीट एरे दिया गड़ तेरी हूँ आदि बुद्ध दो गेरे मिंदमो पार गड़ तेरी हूँ
0: हंगार
2: हम एक अनि दिवे ही राज्य क्या डूं
3: कोको तें ती हैं आप दोनों वेते तू वे पाला हिंगा बले चे खाला नुके भी मी हामुरिंग ही किच्छे नु
4: अरे दत्ता ते तू आही ते नु वे का ही ते विस नु वे मी हा कांगे बुना ही विस नु वे अरे दें की नंग हाँ दानी
3: कोको ते का मंग हल्लिंग हो दमा
4: की ने खून को तको अरे मी आरु वारु बली बच्चे
2: लस नुकुरवा अब हाँ फरुआ होता वा
5: नफ्सानी दुलायो कम मे प्रोग्राम ऑफ स्टीबे फ्रॉन नंग ऐही होते विदारने नफ्सानी दुलायो कम
2: कम मे होने हिरु दोहे केरे नुए जहायरु रिपीट होम दोहे केरे मिंदम एके जहायरु अधि बुद्ध दोहे केरे मिंदम देगड़ धीरी हूँ इंगा सतरस्ते क सालिस नुए किलोहर्ट्स मीडियम वेव अधि अड्डे नुए मेगाहर्ट्स एफएम बैंड हमें दिव्य राज्य गड़ू
1: हिब्बरा उम्मी
6: मैं मुबारा तुम आलू बनाएंगे आता जुरिबात का आ माउडू मात तक आलू बनाएंगे इंगें दान का मुझे फोनी उम्मी तो का
7: मैं होरी नियक कंडरा के तब मेंगे देवे में कुरिये का दाग हम
8: हितंगेरी मैं फर बैरु आनी है पने लिबुना स्नोलिबुना स्लिबे था शुभाय की आलू गड़ देखे को तो कबारा पड़े चे
9: Best radio presenter competition get title ufulala baveri ki
1: radio program husharma shogaru aparata ka khas ko gain divhi rajya gadon ko legenda reality show
10: fahi pe present
11: best radio presenter competition
9: ಹುಕುರು ಅದಿ ಹೊಣೆ ಹಿಡಿದು ಹೋಗಿ ಮೆಂದರು ದೇ ಚಹಾಯಿರು
1: ರಿಪೀಟ್ ಹುಕುರು ಅದಿ ಹೊಣೆ ಹಿಡಿದು ಹೋಗಿ ರೇಗಂಡು ದಿಹೆ ಗಡಿತರಿ
9: ಎಂಗಾ ಸತರಸತೇಕ ಸಾಳಿಸ್ ನುವೆ ಕಿಲೋ ಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ಅದಿ ಅಡ್ಡಿಹೆ ನುವೆ ಮೆಗಾ ಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್
1: ಫಹಿಪೆ ಪ್ರೆಸೆಂಟ್ಸ್ ಬೆಸ್ಟ್ ರೇಡಿಯೋ ಪ್ರೆಸೆಂಟ್ ಅ ಕಾಂಪಿಟಿಷನ್ ಮಿ ಮುಬಾರಾತ್ಗೆ ಕೋ ಸ್ಪಾನ್ಸರ್ ಕಿ ಹೋಲ್ಸೇಲ್ ಪಾಯಿಂಟ್ ಎಂಗಾ ಸತರಸತೇಕ ಸಾಳಿಸ್ ನುವೆ ಕಿಲೋ ಹರ್ಟ್ಸ್ ಮೀಡಿಯಂ ವೇವ್ ಅಡ್ಡಿಹೆ ನುವೆ ಮೆಗಾ ಹರ್ಟ್ಸ್ ಎಫ್ ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್
2: ದಿವೆ ರಾಜ್ಯಕ್ಕೆ ಅಡು